पिता मात्र होते अक्षर चार, बापतकारी ही ईर्षा माथे बने मकार, नाते नमक हरामी समझो होते तू।